0: ले
1: सुंदर हुन्छ
0: टिप्स 98.3 FM
2: वास्ते जाबेतो मेगावाए माबेतो
3: टिप्स FM 98.3 प्रेजेंट्स पॉप आवर
4: मुझे कैसे पता न चला कि तू मेनू प्यार
3: एवरी फ्राइडे 12 PM

0: Joho Kips FM 98.3 MHz.
1: एक फूल झरे रकीबो, एक फूल झरे रकीबो.
2: नेपाली सुपरहिट्स.